0: हांगार अंगार दो मिंदुल कुरी इकार गड़ फणा रहे रिपीट एरे दिया गड़ तिरी हूं आदि बुद्ध दो केरे मिंदमु पार गड़ तिरी हूं हांगार
1: हम एकनी दिवे ही राज्य चाड़ू
0: मी तारीखी एता तस्वीर ताके गा कुल जसादी धीरुंगन स्थेन कुल फिस्से
2: ಹಿಬರುಗೆ ಎಮ್ಮೆ ಮೀರು ಮಹೆಂಗ್ ಉಣ್ಣ ನೀ ಕೊಂತಾಕುತ್ತ
3: ಏಕೀಕರು ಹಿಬರುಗೆ ಎಮ್ಮೆ ಮಸ್ಮೀರು ತನೆತ್ತಿ ಬದ

0: Mi hadiaga ves mi faha kofe gota. Come kucha ku swarn divesse ke fara fahuru er kama ko bunelan kerenge. Armen divehinna ki hama etak gota kum vara kinani ametta libi faha bay vara tafatu kantatta ke armen divehinge ke baga e bahuri. En vi ma divesse ka vuma ki ves kucha ku ladu ganna vi kama ka nuwaane kama tata ummit kurange. Mi faharu me vaaka dakka ladi ainiya assalamu alaikum
1: alaikum assalam
0: aini kinen haalo
1: rangal dakke haalo kinen
0: dakke haalo sirat koiti var rangal nge aini
1: lappa
0: aini to demme me genestin hadiya datta menna fonu adini
1: lappa
0: aini fonu adini
1: Adi no phone
0: do. Demme datta me me genesting hadiya ves phone dei faini aini kya kujjen ehem ve datta ya gin kollam bernum vi ei mi aini to inge.
1: Lappa.
0: Okay, hinga masakkata dama dama.
1: Lappa.
0: Ehem vi ma akurta datta kyal de nenge baki hor akurta. Baki me hore shaviyani ba laviyani kaf. Hatar akur baki mati. Shaviyani, ba, laviyani, kafu. Konkure nagan?
1: Kafu. Lappa.
0: Okay, kafu ke masikke datta iwal de nange.
2: Dado.
0: Dado miyoti. Tayarta?
1: Lappa.
0: Ehmvima taruti bolu alaf datta kiyal de nange. Furtama. Mahaddiya maakana. Ehi taruti bolu alaf. Hinga rangalo kolla mahatiya makana ei tartebu no bako
1: makana
0: mahatiya ehma mi ravare mi ravaru ekkon geta
3: makana kyani
0: ege ta mi ravaru ekkon ainiya aini
1: no
0: nenge inge ta nenge ta
1: nenge
0: tata kyal denta
1: Lappa.
0: Ado hala chenge rangala.
1: Lappa.
0: Makana mahaddiya therava dalandiya rata fa fati huru kaddiya findana vaka bondi baladiya buli tungara kamba gatera punja kaloge kandu fatira emma miravaru swane daskolange aravarenu mingonida
1: Lappa.
0: ऐंवे माँ फुरतम मसिक्के वरक कामयाब देम्योती वाहकियो वाहकियोंगे वाहकियो वाहकियो गमिया तुमिया वाहका तत क्याल देर नंगे निमोने माँ हमा वाहकियों इतुर जुमले इतुर कोलमे ऐद्दो है के हावेरो वागोतो कुड़ा कुड़ा खायरा ऐना के दोंबे खायान के अतुका हिफाल आगे मागो के एफ्फरातुं मामा के अदां हिंगागे कोम्मे दो है के वेस हावेरो वागो तो मेको दिन हास्य कोरणी मामा कैरिया गोसलुमा मामा के अद्या मागुमती का मिदे को दिन ना वॉलेट वेट्टे फोवा फेनिच्छ खायरा वॉलेट ना के आगे ए वॉलेट के वेरिफरांग हो दा मासे के कोरे वॉलेट हिफागे मिदे को दिन गेगे गोस काको एच्चत्तो वही Damun damun gos kairamena devoni vara muskuli datteng oikiaka. E muskuli dattea wallet hawal koffa mama geagos evahaka mama kiadi. Denki nevani. Mi har mi uleni wallet e fenigeng aso. Mi wallet uge verifara negige. Den...
1: Mama buni siya wala rangal deku dinne.
0: Mama buni?
1: Ya dekri wala rangal deku dinne.
0: Mama... Bone, ti deku dinna ki vara rangalo deku dinna da.
1: Lappa.
0: Envi ma vahakes furiham kollaifa miyoti guruatuge masikkeves hama varakkaamyaab. Envi ma ainiives guruata miyoti gossa inge. Aini, nimmalum kurin adohanti biku dinna hadiyad denga betta.
1: Ne.
0: Miyada kone.
1: Lappa.
0: Emma anna hafta program ga bari vairu vana inge hadiyay geniste. Okay, ta.
1: Lappa.
0: Emma, kuderu kolakun datta men guruat nagana program ehatane jenden aduhalan inna chenge? ਆਈਣੀਆ ਹਮ ਮੰਮੀ ਹਸਾ ਬੰਦਾ ਤਾਂ ਮੈਂ ਵਾਕੀ ਵੱਲ ਆਣੀ ਆਈਣੀਆ ਵਾਕੀ ਵੱਲ ਆਫਾ ਦੱਤ ਮੈਂ ਤੇ ਕੁਦੇ ਨਾ ਵਰ ਰੀਤ ਹਾ ਦਿਆ ਗਣਸ ਤੇਫਾ ਗੁਰਾ ਤੱਕ ਬਦਲ ਕੋਲਾਣ।